0: Rosanna Indie Top 10 Kanika ke saath on Mirchi. It's hot. 98.3 Mirchi. It's hot.
1: Gana Indie Top 10
0: Kanika ke saath on Mirchi.
2: हो चुप कर लंघ जावे कोल दी तू संघ जावे को तकनी च तेरे रंग विच रंग जावे।